पापानी का पासानी मामा पानी मापानी नी पानी मामा रे मामा मारे सा मारे सारे सानी पानी सारे मारे सारे मापानी मापानी नी पावा पानी का पासानी मापासानी पा

पानी मामा पानी का पानी पावारे साऊ रे सारे सारे पानी सारे मावारे सारे मा पानी का पानी का मा पानी का सारे मा पानी सानी पावारे सा रे सारे सानी सारे नी सारे नी सानी रे रे रे सारे सानी सारे मा सारे सा मावारे सारे मा पारे पावारे सा मारे मारे सारे मारे मा पारे मारे पावा पारे मा पा मारे सारे मा पानी नी पावा पानी का पासानी मा पासानी पावा पानी मा पानी नी पा मारे सा